0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. तर हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्यासोबत. लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमो नमः, वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसू. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 45. ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणूधोनी 90.4 FM KLE कणसूर.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधोणी 90.4 FM KLE कनसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे गुरुवार 18 जून 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार पाहू. आजची तुमची मेहनत उद्याच्या तुमच्या शक्तीची निर्मिती करते, त्यामुळे विचार बदला, जीवन बदलेल. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. लुनार रिकॉनिसन्स ऑर्बिटर नासाने रोबोटिक अंतराळयान प्रक्षेपित केले दिवस होता आजचा. सॅली राईड या अंतराळात प्रवास करणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला अंतराळवीर आहेत. जनावरांमध्ये आढळणाऱ्या लाळ्या खुरकत रोगावरील पहिली जनुकीय लस विकसित झाली, तीही आजच्याच दिवशी. रॅगलर रपू परांजपे पुणे विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले, दिवस होता आजचा. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीची रणशिंग फुकले, दिवस होता आजचा. चीनचा सम्राट डोवागर लोंग्यू याने देशातील सर्व परदेशी व्यक्तींना ठार करण्याचा हुकुम, दिवस होता आजचा. आता आजचे जन्मदिवस पाहू. कमला सोहोनी पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ यांचा जन्म आजचा. के एस सुदर्शन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 5वे सरसंघचालक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. अनुग्रह नारायण सिन्हा भारतीय वकील यांचाही जन्म आजचाच आहे. दादा धर्माधिकारी स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक यांचाही जन्म आजच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. धोनी 91.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषा तुमच्यासोबत. राशी भविष्य सांगते आणि सुरुवात करते मेष राशीपासून. आज दिवसाच्या सुरुवातीला नवीन काम सुरू करण्यासाठी तुम्ही उत्साही असाल. शरीर आणि मनाचे आरोग्य देखील तुमचा उत्साह दुप्पट करेल. वृषभ रास, तुम्ही तुमच्या घरातील सदस्यांशी महत्वाच्या विषयी आवश्यक चर्चा कराल. घराच्या सजावटीत आणि इतर विषयांमध्ये बदल करण्यासाठी तुमची आवड वाढेल. मिथुन रास, कौटुंबिक आणि व्यावसायिक बाबतीत तुमचा दिवस खूप चांगला जाईल. दोन्ही ठिकाणी आवश्यक विषयांवर चर्चा केल्यानंतर एक निर्णायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. कर्क रास, आज तुमचे वर्तन योग्य राहील. नियुक्त केलेले काम करण्यासाठी तुम्ही प्रेरित व्हाल. आज आरोग्य बिघडू शकते. सिंह रास, दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता जाणवेल. अतिक्रोधामुळे कुणाशी तरी मतभेद होतील. कन्या रास, आज तुम्हाला कोणतेही नवीन काम किंवा प्रवास न करण्याचा सल्ला दिला जातो. आणि राग आणि प्रेम आणि द्वेष यासारख्या भावना मागे सोडून समानतेने वागण्याचा आजचा दिवस आहे. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत्र. वेणुभूणी 90.4 FM KLE कणसू, भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिन आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. आज दिवसाची सुरुवात सुखद होईल असे म्हटले जाते. आक्रमकता आणि अधिकाराच्या भावना मनात राहतील. वृश्चिक रास. बौद्धिक कार्य करण्यासाठी, जनसंपर्क राखण्यासाठी आणि लोकांशी मिसळण्यासाठी दिवस चांगला असल्याचे म्हटले जाते. छोट्या प्रवासाची शक्यता आहे. धनुरास. आज तुम्हाला तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. आज खूप मेहनतीनंतर जर तुम्हाला कामात यश मिळाले तर तुम्ही निराश होणार नाही. मकर रास. आज तुम्ही अधिक संवेदनशील व्हाल, यामुळे तुमच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. कुंभरास. अत्यावश्यक कामांचे निर्णय न घेण्याचा सल्ला दिला जातो. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. शेवटची मीन रास. आज तुमचा स्वार्थी व्यवहार सोडून इतरांचा विचार करण्याचा दिवस आहे. घर, कुटुंब आणि व्यावसायिक आघाड्यांवर सलोख्याचे वर्तन स्वीकारल्याने वातावरण तुमच्या बाजूने राहू शकते. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र म्हणून 90.4 FM KLE करून भक्तिमय सकाळ.

डॉक्टर नैना भगत, वर्किंग आहे केएलई आयुर्वेदा हॉस्पिटलमध्ये ॲज अ असिस्टंट प्रोफेसर. आज मी रेडिओ टॉकवर ॲनिमिया इन प्रेग्नन्सी हा टॉपिक सिलेक्ट केलेला आहे. ॲनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता. गर्भिणी अवस्थेमध्ये जी रक्ताची कमतरता येते ती का होते आणि त्याचा इफेक्ट बाळावर काय होतो हा आपण विषय आज डिस्कस करणार आहोत. सो ह्याच्यासाठी आपण पहिल्यांदा थोडंसं ब्रीफ इंट्रोडक्शन सांगेन की गर्भिणी अवस्थामध्ये गर्भ आणि गर्भिणीची वाढ आणि गर्भाची वाढ हे टोटली आईवर किंवा गर्भिणीवर डिपेंड असते आणि कसा त्या दोघांचं रिलेशन आहे आणि गर्भिणीच्या पोषणावर गर्भाची वाढ कशी अवलंबून आहे त्याबद्दल मी आज डिस्कस करणार आहे. तर आयुर्वेदामध्ये गर्भावस्थेत स्त्रीला मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य सुरक्षित राहू दे ह्याच्यासाठी खूप सारे उपाय सुचवले गेलेले आहेत आणि प्रसूती काळामध्ये सुदृढ अन्नपान, औषधे आणि संतुलित व्यायामाने स्त्रीला सुस्थितीत राहण्याची गरज भासते आणि उपयोग सुद्धा होतो आणि फायदा सुद्धा होतो. पण तो कसा फायदा करून घ्यावा हे आयुर्वेदामध्ये खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि तो आज मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ही सुस्थितीची ह्या सगळ्यांचा परिणाम हा वाढणाऱ्या बाळावर होत असतो. गर्भाशयामध्ये जे गर्भ वाढतो आहे तो आईच्या रक्ताच्या पातळीवर त्याची बुद्धीची वाढ आणि पाठीचा मणका हे टोटली डिपेंड असतं. सो जे पहिल्या 3 महिन्याच्या वाढीमध्ये आईचा रक्ताची पातळी ही टोटली बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंट म्हणतो आपण किंवा बुद्धीची वाढ ही टोटली आईच्या रक्ताच्या पातळीवर डिपेंड असते. सो त्या रक्ताच्या पातळीचा परिणाम किंवा ती रक्ताची पातळी ही व्यवस्थित असणे फार गरजेचे आहे. 90% स्त्रियांना माहिती नसते की आपल्या रक्ताची पातळी किती आहे आपल्या शरीरामध्ये. पण जेव्हा ती गर्भिणी होते, एक स्त्री जेव्हा गर्भिणीमध्ये कन्वर्ट होते त्यावेळेला डबल डिमांड असते बाळाच्या वाढीसाठी आणि तिच्या शरीराच्या पोषणासाठी. रक्ताची वाढ ही गरजेची असते. टोटली त्या दोघांची वाढ ही रक्ताच्या पातळीवर डिपेंड असते. आयुर्वेदा आणि गर्भावस्था हे एक सुंदर संबंध सांगितलेला आहे आयुर्वेदामध्ये. आणि छोट्या छोट्या टिप्स जे तुम्ही घरीही फॉलो करू शकता पण केव्हा तुम्ही डॉक्टरकडे किंवा विशेष वैद्याचा सल्ला घेतला पाहिजे हे तुम्हाला मी सांगून देईन. गर्भावस्थेमध्ये आयुर्वेदाने शिशूच्या आणि मातृच्या स्वास्थ्याची काळजी कशी घ्यावी ही डिटेल सांगितलेली आहे. आयुर्वेदामध्ये सुसंगत आहार, औषधे आणि व्यायामाच्या माध्यमातून गर्भिणी स्त्रीचा आहारामध्ये किंवा शरीराच्या वाढीमध्ये किंवा गर्भाच्या पोषणामध्ये कसा भार आपण घालू शकतो हे डिटेल सांगितलेलं आहे. सो त्याच्या ह्या परिणामांचा स्त्रीच्या शांतता, सुख आणि सुस्थितीमध्ये परिणाम होतो जो की मानसिक स्थिती सांभाळण्यासाठी गर्भिणीचा खूप उपयोगी आहे. त्यामुळे आयुर्वेदातील अनुभववेद्यांचा सल्ला घेणे हा नेहमीच स्त्रीसाठी उपयोगी आहे. आयुर्वेदातील औषधांचा वापर, त्यांच्यामुळे रक्त संचारणात होणारी बदल आणि त्याचा गर्भावर होणारा परिणाम हे डिटेल सांगितलेलं आहे. पण जो तुम्ही सल्ला घेता आहात तो तज्ज्ञ वैद्यांकडूनच घेतला जात आहे की नाही हे मात्र कन्फर्म करणे खूप गरजेचं आहे. सो गर्भावस्थेतील कमतरतेची काही कारणे आहेत. त्याच्यातली 90% कारणे हे रक्तामध्ये जी असलेली हिमोग्लोबिनची पातळी आहे ती डिफेक्टिव्ह पार्ट किंवा काही डिफॉर्मिटी फॉर्म करण्यासाठी जबाबदार असते. सो त्याच्यासाठी वेळोवेळी रक्ताच्या तपासण्या करणे खूप गरजेचे आहेत. आयुर्वेदामध्ये काही औषधं सांगितलेले आहेत, उदाहरणार्थ लोहासव आणि पुनर्नवासव. हे कॉमनली तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक शॉपमध्ये मिळून जाईल. पण त्याचा नेमका काय उपयोग होतो आहे शरीरावर, गर्भिणी स्त्रीच्या शरीरावर, हे तुम्हाला माहिती होणे गरजेचं आहे. पण जर तुम्ही रक्ताची पातळी जर व्यवस्थित जाणून घेतला, वेळोवेळी रक्ताची तपासणी करून, तर तुम्हाला ह्या औषधांचा काय उपयोग होतो आहे हे तुम्हाला नक्की कळेल. पण लोहासव आणि पुनर्नवासव हे रक्ताची पातळी, लोहाचं प्रमाण वाढवण्यासाठी खूप मदत करतं जो की तुम्ही वैद्याच्या सल्ल्यानेच सुरू करू शकता. सो लोहाची कमी तुमच्या आहारामध्ये कशी आहे आणि आपण कसं सावधान राहिलं पाहिजे हे रक्ताची टेस्ट केल्यावरच तुम्हाला कळू शकते. सो आयुर्वेदिक शास्त्रामध्ये तुम्ही साध्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण रक्ताची पातळी वाढवू शकतो. पण फारच जर कमतरता असेल, सिव्हिअर ॲनिमिया आम्ही ज्याला म्हणतो, तर त्याला टेस्ट करून तुम्ही वैद्याचा सल्ला घेऊन आहार आणि औषध आणि व्यायाम ह्या सगळ्याचा कॉम्बिनेशन करून तुम्ही रक्ताची पातळी वाढवू शकता. लोहाच्या कमीसाठी
करण्यासाठी तुमचा आहार कसा आहे हे तुम्हाला जाणणे खूप गरजेचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही लोहाचं प्रमाण कसं वाढवायचं आहे आहारामध्ये किंवा औषधांमध्ये हे तुम्ही त्यांच्या सल्ल्यानुसार पुढे कंटिन्यू करू शकता. तर फॉलिक ऍसिड युक्त आहार तुम्ही घेणे खूप गरजेचं आहे, स्पेशली गर्भिणींनी. गर्भिणी जो आहार घेते आहे त्याचा 100% हिमोग्लोबिन मध्ये कन्वर्जन होत नाही. सो त्याच्यासाठी एक्स्ट्रा सप्लिमेंट बाहेरून औषधे देण्याची गरज असते, कारण गर्भिणी ही स्वतःच्या शरीराचा सुद्धा पोषण करत असते आणि त्याच्या बरोबरच सायमल्टेनियसली गर्भाची सुद्धा वाढ तिच्याच आहार रसावर होत असते. सो त्याच्यासाठी त्याची कमतरता किती प्रमाणामध्ये आहे हे तुम्हाला कळणे खूप गरजेचं आहे. सो ह्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण ज्या अन्नामध्ये जास्ती आहे किंवा व्हिटॅमिन सी ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी म्हणजेच क जीवनसत्व असणारे पदार्थ हे आपल्या शरीरामध्ये जास्ती वाढवणे खूप गरजेचं आहे. सो तसे पदार्थ कुठल्या आहार पदार्थामध्ये अवेलेबल आहेत ते मी आज तुम्हाला सांगून देणार आहे. नियमितपणे रक्ताची तपासणी करणे खूप गरजेचे आहे. नियमितच्या खाद्यपदार्थामध्ये तुम्ही मेथीची भाजी किंवा पोकळाची भाजी ह्यालाच आपण हिरव्या पालेभाज्या किंवा बीटरूट मुळा यांच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्ती असते त्यामुळे त्याचं सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात उपयोग तुम्ही करू शकता. तिळाची चटणी, मेथीची भाजी, आळूची भाजी, आपण पोकळ्याची भाजी सुद्धा म्हणतो, ह्या साध्या बदलांच्यामुळे तुम्ही तुमच्या रक्ताच्या पातळीमध्ये भर घालू शकता, वाढवण्यामध्ये भर घालू शकता. पुढे बघणार आहोत आपण अॅनिमियाचे प्रकार कोणते कोणते असतात. सो पहिला आहे की आयन डिफिशियन्सी अॅनिमिया, म्हणजे लोहाचं प्रमाण कमी असेल, रक्तामध्ये लोहाचं प्रमाण कमी असलेला अॅनिमिया हा पहिला हे आहे प्रकार. दुसऱ्या प्रकारामध्ये फॉलिक ऍसिड अॅनिमिया, म्हणजे करेक्ट शरीरामध्ये रक्ताच्या पातळीमध्ये फॉलिक ऍसिडची कमतरता आहे त्यामुळे तुम्ही अॅनिमिक फील करता आहात किंवा तसे लक्षणं दिसत आहेत. तिसरा आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्व अॅनिमिया. ओके, ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व मध्ये रक्ताच्या 13 फॅक्टर मधले व्हिटॅमिन बी ट्वेल्व कमतरता जिथे भासतीये त्याच्या कमतरतेमुळे जो अॅनिमिया फॉर्म होतो त्याला आपण व्हिटॅमिन बी ट्वेल्व अॅनिमिया असं म्हटलं जातो. सो असा जर डिटेक्ट होत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा सप्लिमेंट व्हिटॅमिन बी ट्वेल्वचीच घेतली पाहिजे. ज्याच्यामध्ये बी ट्वेल्वचं प्रमाण जास्ती आहे खाद्यपदार्थामध्ये त्याचाच प्रमाण तुम्ही जास्तीत जास्त समावेश खाण्यामध्ये केला पाहिजे. लास्ट म्हणजे चिकित्सकाच्या सल्ल्यानुसार जो अॅनिमिया डिटेक्ट होतो, म्हणजे समजा तुम्ही डॉक्टरकडे जाता आहात आणि असे लक्षणे अशक्तपणा जाणवतो आणि जेव्हा रक्ताची तपासणी केल्यानंतर जेव्हा आपण कळतो की लोहाचं प्रमाण कमी आहे किंवा रक्ताची पातळी खूपच कमी आहे, तो अॅनिमिया त्याला चिकित्सकाच्या सल्ल्यानुसार डायग्नोज झालेला अॅनिमिया असं आपण म्हणतो. आता कसे तुम्ही आयडेंटिफाय करणार आहे किंवा कसं तुम्ही जाणून घेणार आहात की बाबा मला अॅनिमिया आहे किंवा मला लक्षणं रक्ताच्या कमतरतेची दिसत आहेत, त्याच्याविषयी थोडं बोलू इच्छिते. स्पेशली गर्भिणी फील करेल की मला फारच आज अशक्तपणा जाणवतोय किंवा थोडं चालल्यावर सुद्धा धाप लागणे किंवा पोटऱ्यांमध्ये पेन दुखणे किंवा ओढल्यासारखं पेन होणे पोटऱ्यांमधून किंवा मांड्यांमधून हे, तसेच चक्कर आणण्यासारखी होणे किंवा डोळ्यासमोर सडन अंधारी येणे, हे सगळे सिम्पटम जेव्हा किंवा लक्षणे ही तुम्हाला एकत्र दिसतात त्यावेळेला तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की आमच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे आणि आम्ही त्याच वेळेला तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे खूप गरजेचं आहे आणि सल्ला घेऊन हे रक्ताची तपासणी वेळोवेळी करणे आणि त्यांना फॉलोअप करणे खूप गरजेचं आहे. सो आता जर रक्ताची पातळी जर कमी असेल शरीरामध्ये तर काय धोके उद्भवू शकतात गर्भिणी अवस्थामध्ये. सो लोहाची कमी, पहिली गोष्ट म्हणजे रिपीटेड अबॉर्शन होऊ शकतात, म्हणजे वारंवार गर्भधारणा होते पण ती गर्भधारणा पूर्ण 9व्या महिन्यापर्यंत राहत नाही आणि गर्भपात होण्याचे चान्सेस असू शकतात. सो लोहाची कमी राहू नये ह्याच्यासाठी गर्भिणी स्त्रीने नेहमी अलर्ट राहिलं पाहिजे जेणेकरून तुम्ही गर्भाचा पात होऊ देणार नाही. ओके, नेक्स्ट आहे बाळाची विकासाची कमी, म्हणजेच बाळाची वाढ ही सुद्धा गर्भिणीच्या रक्तावर डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ बाळाचं ब्रेन डेव्हलपमेंट किंवा बुद्धीची वाढ किंवा पाठीचा मणका, जर हिमोग्लोबिनची पातळी जर व्यवस्थित असेल तर असे प्रॉब्लेम किंवा मणक्याचे प्रॉब्लेम, बाळाचे मणक्याचे प्रॉब्लेम किंवा बुद्धीची वाढ ही व्यवस्थित होत जाते. जर स्त्रीच्या इनबिल्टच म्हणजे शरीरामध्ये जर हिमोग्लोबिनची पातळी जर कमी असेल तर जन्मणारे बाळ हे सुद्धा डिफॉर्मिटी असलेलं जन्मते. त्याच्यासाठी वेळोवेळी फॉलोअप करणे किंवा चेकअप करणे, तज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे ही खूप गरजेचं आहे. पुढची गोष्ट म्हणजे जर हिमोग्लोबिनची पातळी जर गर्भिणी अवस्थामध्ये जर कमी असेल तर थोडा जरी रक्तस्राव झाला डिलिव्हरीच्या टाइमला किंवा प्रसव वेदना सुरू झाल्यानंतर थोडा जरी रक्तस्राव झाला तर तिचा सडन
बीपी कमी होऊ शकतो, ती कोमामध्ये सुद्धा जाऊ शकते आणि हा रक्तस्राव आपण सडन भरून काढू शकत नाही. आणि हा मॅक्झिमम हे विलेज पीपलमध्ये जे अनएज्युकेटेड आहेत आणि इलिटरेट आहेत त्या लोकांना कुठले धोके आहेत हे सुद्धा माहिती नसते. पण स्पेशली मला सांगण्याची इच्छा आहे की प्रसूती वेदना जेव्हा सुरू होतात थोडा जरी रक्तस्राव किंवा 7 किंवा 8 ग्रॅम जर एच पी असेल आणि त्याच्यानंतर जर तुम्ही डिलिव्हरीला जरी पेशंट घेत असाल तरी सुद्धा थोडा रक्तस्राव सुद्धा पेशंटला कोमामध्ये नेऊ शकतो किंवा हॅमरेज होऊ शकतो. त्याच्याने सडन बीपी डाऊन होऊन तिच्या जीवाला धोका सुद्धा होऊ शकतो. ह्याच्यासाठी तुम्ही सुद्धा अलर्ट राहणे आणि जो ज्या वैद्यांनी वैद्यांचा सल्ला घेतात त्यांनी सुद्धा अलर्ट राहणे प्रसव काळामध्ये हे खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हृदयरोग होण्याची शक्यता असते. हिमोग्लोबिनची पातळी खूपच कमी असेल गर्भिणीमध्ये तर हृदयरोगाची शक्यता जास्तीत जास्त वर्तवली जाते. सार्वजनिक आरोग्याची कमी म्हणजे एकंदरीत तिच्या बॉडीचं पोषण सुद्धा नाही होणार व्यवस्थित आणि तिच्यामध्ये जो गर्भ वाढतो आहे तिचं सुद्धा प्रमाण कमी होत त्याच्या वाढीचं सुद्धा प्रमाण कमी दिसायला लागतं. आपण हे कसं आयडेंटिफाय करणार आहोत तर वेळोवेळी स्कॅन जो आपण करत राहतो तो स्त्रीच्या रक्ताच्या पातळीवर बाळाची वाढ कशी होतीये हे आपण वेळोवेळी केलेल्या स्कॅनिंग नुसार आपण आयडेंटिफाय करू शकतो किंवा आपण त्याची परीक्षा करू शकतो. उदाहरणार्थ जर 8व्या महिन्यात जर गर्भिणी असेल आणि अजून 1 महिना असतो हातामध्ये आपल्या जेव्हा स्कॅनमध्ये जे बाळाची वाढ कमी दिसतो आपण ज्याला गर्भशोष म्हणतो किंवा IUGR आम्ही म्हणतो सो तसा जर तुम्ही फाइंडिंग जर दिसत असतील तर त्या वेळेला तुम्ही तिचे आम्ही तिला रक्ताची सप्लिमेंट भलेही ते सलाईन थ्रू असो किंवा तोंडाने घेण्याची औषध असो हे दोन्ही जर आपण दिलो तर त्या बाळाच्या वाढीला वेग मिळतो आणि हातात असलेल्या 1 महिन्यात आपण ती झीज पण सुद्धा भरून काढू शकतो. त्याचा रिझल्ट आपल्याला 4 आठवड्यामध्येच दिसून येतो आणि 37 आठवड्याच्या स्कॅन मध्ये सुद्धा बाळाची वाढ आणि बाळाचं वाढलेलं वजन सुद्धा दिसून येतं जर आपण वेळोवेळी रक्ताची तपासणी आणि सप्लिमेंट हिमोग्लोबिनच्या वाढीसाठी आपण जर दिलो तर बाळाची वाढ नक्कीच दिसून येते. पुढची गोष्ट म्हणजे मला सांगायची आहे जे प्रसूती काळात होणारा हॅमरेज जो प्रसूती नंतर बाळ जन्मल्यानंतर सुद्धा जो रक्तस्राव गर्भाशयातून होत राहतो त्याच्याने सुद्धा हॅमरेज शक्यता असते. त्याला आम्ही पोस्टपार्टम हॅमरेज असं म्हणतो आयुर्वेदिक किंवा मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये. सो त्याच्याने जर सडन बीपी डाऊन होऊन पेशंट कोमामध्ये सुद्धा जाऊ शकतो हे प्रसव काळानंतरचा धोका आहे. सो तो होऊ नये म्हणून आपण आधीच त्याची काळजी घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट नॉर्मली घरगुती कुठले खाद्यपदार्थ तुम्ही इन्क्लूड करू शकता ज्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्ती आहे. साध्या गोष्टी आहेत जसं की पालकमध्ये लोहाचं प्रमाण खूप जास्ती असतं. तसेच मुळा बीटरूट यांच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन B12 आणि ऍक्च्युअल आयन म्हणजेच लोह हेचं प्रमाण खूप जास्त असते. ह्या भाज्यांचा समावेश जास्तीत जास्त आपल्या खाण्यामध्ये येऊ देत ह्याच्यासाठी गर्भिणीने कार्यरत राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट द्राक्ष किंवा रेझिन्स किंवा आपण म्हणतो बेदाणे सो ह्याच्यामध्ये फिरॅटिन नावाचा कंटेंट असतो आणि जो फिरॅटिन हा तुम्हाला फॉलिक ऍसिड वाढवण्यासाठी किंवा आयर्न कंटेंट वाढवण्यासाठी खूप मदत करतो. त्यामुळे तुम्ही डेली जितकं तुम्हाला पॉसिबल आहे तितका फेरॅटिन किंवा बेदाणे खायची सवय लावून घेतला तर ती खूप गर्भिणीच्या आणि बाळाच्या वाढीसाठी खूप फायदेशीर ठरते. दुसरी गोष्ट म्हणजे ऍक्च्युअल द्राक्षे ज्या सीझनमध्ये अवेलेबल असतील त्या सीझनमध्ये त्याचा उपभोग घेणे हा खूप गरजेचा आहे कारण ह्याच्यामध्ये क जीवनसत्वाचं प्रमाण खूप आहे. जी काही आहार गर्भिणी घेतीये त्या सगळ्या आहाराचं परिणाम किंवा कन्व्हर्जन म्हणतो आम्ही त्याचा व्हिटॅमिन सीच्या हेल्पनी डायरेक्ट HB होतो किंवा हिमोग्लोबिनच्या पातळी वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी खूप फायदा होतो किंवा खूप महत्वाचा रोल हा प्ले करतो. त्यामुळे व्हिटॅमिन सी जितकं तुम्हाला खाऊ शकता किंवा जितकं तुमच्या आहारात समावेश करू शकता तेवढं तुम्ही गर्भिणींनी करू शकता. नेक्स्ट म्हणजे बीटरूट आणि लाल मांस जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांनी लाल मांसाचं प्रमाण सुद्धा वाढवलं तरी ते हिमोग्लोबिन किंवा फॉलिक ऍसिड वाढवण्यामध्ये तुम्हाला मदत करतं. पुढची गोष्ट म्हणजे लिंबू ऍपल्स ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण जास्ती असते ते सुद्धा तुम्हाला ऍक्च्युअल HB कन्वर्ट करण्यासाठी मदत करते. ड्रायफ्रुट्स स्पेशली तुम्ही काजू खजूर आणि बदाम ह्यांचा जास्तीत जास्त समावेश केलात तर हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यामध्ये गर्भिणीला मदत होते. तसेच ग्रीन व्हेजिटेबल आपण म्हणतो हिरव्या पालेभाज्या मॅक्झिमम तुमच्या आहारात राहिल्या तर
ह्याच्यामध्ये फायबरस कंटेंट सुद्धा जास्ती असतो, बद्धकोष्ठता सुद्धा राहणार नाही, त्याच्याचबरोबर हिमोग्लोबिनची पातळी सुद्धा वाढू शकते. पुढची गोष्ट म्हणजे आपण अक्रोड ह्याचा सुद्धा प्रमाण वाढवू शकतो खाण्यामध्ये, जेणेकरून बाळाची बुद्धीची कपॅसिटी किंवा बुद्धीची क्षमता सुद्धा वाढते आणि गर्भिणीची हिमोग्लोबिनची पातळी सुद्धा वाढते. पण हे सगळे तुम्ही घेताय हे औषध हे तुमच्या वैद्यांच्या सल्ल्याने घ्या, आणि जे औषधं तुमच्यामध्ये इन्क्ल्यूड केली जात आहेत ते सुद्धा त्याचा प्रमाण सुद्धा तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने घेतला तर हे गर्भिणीला खूप आवश्यककारक आणि फायदेकारक ठरू शकते. सो आयुर्वेदा तुम्हाला साध्या पद्धती खाण्यामध्ये ज्या की तुम्ही इन्क्ल्यूड करू शकता, त्याच्याबरोबरच गर्भिणीचं मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य आणि गर्भाचं स्वास्थ्य हे तुम्हाला ऍट अ टाइम आयुर्वेदामध्ये मिळून जाऊ शकते. जे की तुम्ही व्यायाम करून, औषध घेऊन आणि ध्यान आणि धारणा हे सगळे फॉलो करून, तसेच औषधाचं प्रमाण डिसाईड करून तुम्ही तुमच्या रक्ताची पातळी वाढवू शकता आणि बाळाचं स्वास्थ्य मेंटेन करू शकता. गर्भिणीविषयक कुणाला काही शंका असतील किंवा काही कन्सल्टेशन करायचं असेल किंवा काही रक्ताची पातळीबद्दल जे मी आता सिम्पटम सांगितले किंवा लक्षणं सांगितली तशी लक्षणं जर काही स्त्रियांमध्ये तुम्हाला ऑब्झर्व होत असतील किंवा स्वतःच्या शरीरामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व करत असाल तर तुम्ही शहापूरमध्ये जे KLA आयुर्वेदा हॉस्पिटल आहे तिथे कन्सल्टेशन करू शकता, जिथे की आम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला तुम्हाला मिळेल. त्याच्याबरोबरच तुम्ही तुमच्या राहण्याच्या पद्धतीमध्ये किंवा खाण्याच्या पद्धतीमध्ये सोप्या पद्धतीने कसे आत्मसात करू शकता काही उपाय इथे तुम्हाला गायडन्स त्याच्याबद्दल भेटेल. त्यामुळे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता KLA आयुर्वेदा हॉस्पिटल.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ञ, मानसोपचार तज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेत आज आपण क्रमांक 36 च्या पुष्पौषधीची म्हणजेच वाइल्ड ओट या बॅच फ्लॉवर रेमेडीची माहिती घेणार आहोत. हे औषध महत्वाचं अशासाठी, काय करावे काही सुचेना अशी डॉक्टरांची मनस्थिती करणारा रुग्ण आला की हे औषध रुग्णाला द्यावं लागतं. हे औषध महत्वाचं अशासाठी की काय करावे काही सुचेना अशी डॉक्टरांची मनस्थिती करणारा रुग्ण आला की हे औषध रुग्णाला द्यावं लागतं. काही वेळा रुग्ण अनेक प्रकारची लक्षणं सांगत राहतात, त्यामुळे अनेक औषधी दर्शविल्या जातात. स्वतःच्या स्वभावाचा नेमका कोणता भाग त्रासदायक वाटतो हेच रुग्णाला सांगता येत नाही. त्यामुळं या पेशंटला कोणतं औषध द्यावं असा गोंधळ डॉक्टरांच्या मनातही होऊ शकतो. वाइल्ड ओट दिल्यानंतर रुग्णाच्या मनस्थितीला स्थिरता येऊन तो आपल्या स्वभावाचे कंगोरे सुजाणपणे सांगू शकतो व खरोखर जरुरी असलेली औषधं त्याला देता येणं सोपं जातं. चाणाक्ष श्रोत्यांच्या लक्षात आलंच असेल की मनात खूप कल्पना असणाऱ्या, विचारांचं वादळ मनात घेऊन वावरणाऱ्या, परंतु नेमकं काय करावे काही सुचेना अशी मनस्थिती असणाऱ्या व्यक्तींचं हे औषध आहे. ही माणसं हुशार असतात, महत्वाकांक्षी असतात. सर्वसाधारणपणे काय करावं ही कल्पना त्यांना खरं म्हणजे असते, पण नेमकं कोणत्या रस्त्यानं जावं हे समजत नसतं. आयुष्याचं नेमकं ध्येयच ठरत नाही. अनेक गोष्टी ते करत राहतात पण त्यांना समाधान मिळत नाही, कारण एकना धड भाराभर चिंध्या हा प्रकार घडून येतो. प्रगतीची वाटचालच होत नाही, त्यामुळे त्यांना वैफल्य येतं, औदासीन्य येतं. आपलं आयुष्य आपण फुकट घालवतोय या भावनेमुळे ते निराश होतात. अनेक गोष्टी करीत असून सुद्धा त्यापैकी कोणत्याच भावनेमुळे सुख समाधान मिळत नाही, जॉब सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. काही गुण माणसात अंगभूत असतात, काही गुणवैशिष्ट्य सवलती परिस्थितीमुळे मिळतात. जे काम त्यानं किंवा तिनं करायचं त्याची मजा वाटली पाहिजे, ते काम वाटता कमा नाहीये, सहज सुंदर झालं पाहिजे. यामुळं त्या व्यक्तीची प्रगतीही होते. ज्याला इंजिनिअरिंगची आवड आहे तो मुलगा डॉक्टर झाला किंवा वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी म्हणून वकील झाला, तर तो आपल्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करू शकणार नाही. करायला हवं म्हणून काम केलं तरी ते काम म्हणजे एखादं ओझं वाहून नेल्यासारखं केलं जाईल. कदाचित यश मिळालं तरी त्यातून आंतरिक समाधान मिळणार नाही. म्हणूनच व्यवसायाची निवड करताना कर्तव्य, आवड, संधी यामुळे मनात गोंधळ उडाला असेल तर व्यवसाय कोणता निवडावा हे समजत नसेल तर वाइल्ड ओट जरूर घ्यावं. म्हणूनच व्यवसायाची निवड करताना कर्तव्य, आवड आणि संधी यामुळे मनात गोंधळ उडाला असेल, व्यवसाय कोणता निवडावा हे समजत नसेल तर जरूर वाइल्ड ओट घ्यावं. यामुळे मनाला स्थिरता येईल व पाणी स्थिर झाल्यानंतर जसा खालचा तळ स्पष्ट दिसतो तशी मनाची चलबिचल कमी होऊन अंतरीच्या डोहातील विचार स्पष्ट दिसू लागतील. यामुळे मनाला स्थिरता येईल व पाणी डोकावून पाहता येईल. मनाच्या तळातील इच्छा आकांक्षा समजतील व त्या पार पाडल्यानं जीवनातील प्रत्येक कृतीचं समाधान मिळेल. घोडा घोड्याचं काम करतो, कुत्रा त्याचं ठराविक काम करतो. निसर्ग शक्तीनं नेमून दिलेली कामं करत राहिल्यामुळं त्यात कुठे गोंधळ, गडबड, असमाधान नसतं. पण माणूस मात्र अनेक कामं करण्याची शक्ती, भावना, बुद्धिमत्ता यांच्या भूलभुलयात सापडल्यामुळं अनेक वेळा वैफल्यग्रस्त होतो. म्हणूनच आपल्या बुद्धिमत्तेच्या कोणत्या अंगाला परमेश्वरी शक्तीनं पैलू पाडून दिले आहेत हे शोधलं की त्या बाबतीत कर्तृत्वाचा प्रकाश, समाधानाचं सौंदर्य नक्कीच दिसून येईल. हे शोधूनही सापडत नसेल तर वाइल्ड ओट मदत करील. या औषधाची जरुरी नसणाऱ्या व्यक्ती कशा असतात पहा. त्यांनी आयुष्याचं ध्येय नक्की केलेलं असतं, महत्वाकांक्षा स्थिर असतात. आपली आवड, कर्तव्य, भावना यांची योग्य सांगड घालून अंगभूत गुणांचा पुरेपूर फायदा घेऊन ते आयुष्यात प्रगतीची वाटचाल करीत असतात. या मार्गातील अडथळे सहज दूर करतात. यश, सुख, परोपकार, उपयुक्तता, समाधान यांनी तर त्यांचं आयुष्य पुरेपूर भरलेलं असतं. आता वाइल्ड ओटची जरुरी आहे अशा मनस्थितीच्या काही रुग्णांच्या हकीकती पाहू. सुहासिनी, वय 35 वर्ष, 3-4 वर्षापूर्वी पती निधनाचा आघात सहन करावा लागला होता. एक छोटी मुलगी, तिचं संगोपन करण्याची जबाबदारी, माहेरही गरीब, त्यामुळे अर्थार्जनासाठी नोकरीही करावी लागत होती. अर्थात त्यामध्ये तिला अजिबात रस नव्हता. तिला लहानपणापासून दम्याचा त्रास अधूनमधून होतच होता, तो हल्लीच फार वाढला होता. आणखी एक महत्वाचा निर्णय घ्यायचा होता, तो पुनर्विवाहाचा. हे प्रपोजल एका प्राध्यापकाकडून आलं होतं, त्याचाही हा पुनर्विवाहच होता. पत्नी पहिल्या बाळंतपणात निवर्तली होती, सुहासिनीला काय करावं समजत नव्हतं. संसाराची तिला मनापासून आवड होती आणि त्यातच तिला सुख होतं. त्यामुळंच सध्याच्या प्राप्त परिस्थितीत विफलता आली होती. पण आपल्याला सुख कशामुळं मिळेल हे तू ठरवू शकत नव्हती. यापूर्वी वर्णन केलेल्या स्क्लेरॅन्थस या औषधापेक्षा ही मनस्थिती वेगळी होती. दोन गोष्टीतली कोणती ठरवावी अशी द्विधा मनस्थिती नव्हे तर आयुष्याचा मार्गच ठरवणं अवघड वाटत होतं. शेवटी तिनं भावालाच हा निर्णय घ्यावा असं सांगितलं, पण त्यामुळंही तिचं समाधान होईना. ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली ती दम्याची तक्रार वाढल्यामुळं. तिची मनस्थिती लक्षात घेऊन दम्यासाठी तिला दिलेलं वाईल्ड ओट व निर्णय दुसऱ्यावर टाकण्याचा दुबळेपणा लक्षात घेऊन सेंचुरी हे औषध दिलं. याचबरोबर व्हाईट चेस्टनट हे औषध सुद्धा काळजीखोर स्वभावासाठी द्यावं लागलं. शेवटी पती निधनाचा धक्का लक्षात घेऊन स्टार ऑफ बेथलेम हे औषध दिलं. वाईल्ड ओट हे तिच्या व्यक्तिमत्वानुसार दिलेलं औषध मात्र आणखी काही दिवस चालू ठेवावं लागलं. सध्या सुहासिनी सुखाचा संसार करीत आहे. एकंदरीत मनात विचारांचं वादळ, त्यामुळे निर्णय घेता येत नाही आणि मग वैफल्य, अशी वाईल्ड ओट या औषधाची प्रमुख लक्षणं सांगता येतील. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू आणि आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत कार्तिक अप्पासाहेब मगदुम याला. MSN योगा ते सध्या सुरू आहे आणि त्याच्याबद्दल स्पेशली सांगायचं झालं तर त्यानं चीनमध्ये 1 वर्ष राहून तिथल्या लोकांना योगा शिकवलेला आहे. 2018 ते 2019 या दरम्यान तो चीनमध्ये योगा शिकवत होता आणि चीनमध्ये क्युमिन येथे तो राहत होता. मूळचा चिकोडी गावचा आहे. इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये त्यांना इंजिनिअरिंग कम्प्लीट केलंय. त्याच्याशी मी बोलणार आहे. कार्तिक, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: 1 वर्ष तू चीनमध्ये राहिलास आणि तिथल्या लोकांना योगा शिकवलास. म्हणजे चीन ह्याचा जर आपण विचार करू तर ती लोक खूप फास्ट आहेत सगळ्याच बाबतीत. तर तिथल्या लोकांना योगा शिकवण्याचा एक्सपिरियन्स कसा होता तुझ्यासाठी?
1: म्हणजे एक तिथं जाऊन योगा शिकवण्याचं एक प्राऊडस फील होते मला. कारण की योगाचं जन्म मूळ आपल्या भारत देशामध्ये जे सप्तऋषीज आपण म्हणतो त्यांनी आपल्या भारतालाच प्रथम योग गिफ्ट दिलंय. योगाचं जे गिफ्टर्स आहे आमच्या देशाला, कारण ते आपल्या देशामधला योग त्यांनी करतात. म्हणजे आपल्या भारतासाठी पण हे प्राऊड फील आहे
0: नक्कीच.
1: आणि ते लोक खूपच असं ऍक्टिव्ह आहेत. आणि तिथं माझे क्लासेस रोज 4 ते 5 क्लासेस आणि प्रत्येक क्लासमध्ये 50 ते 60 लोक स्टुडंट असे इन्वॉल्व्ह होत होते. मग ते सोडून आणि प्रायव्हेट क्लासेस पण त्यांनी घेत होते. आणि तिथलं फीस कम्पेअर केलं ती आपल्या भारत देशापेक्षा खूपच जास्त आहे. कारण एक एक्झाम्पल सांगतो की तिथलं जे प्रायव्हेट क्लासेस आहेत, प्रायव्हेट क्लासेस 45 क्लासेसला 90,000 रुपीज फीस आहे.
0: म्हणजे एक 1.5 महिना.
1: हा, 1.5 महिना क्लासेसला.
0: बर.
1: म्हणजे भारतापेक्षा पण खूपच तिथं
0: हो ना
1: अगदीच इम्पॉर्टन्स देतात योगा. छान होतं तिथे एक्सपिरियन्स.
0: पण तिथली लिंक तुला कशी मिळाली?
1: मी कधी इंजिनिअरिंग माझं कम्प्लीट झाल्यानंतर YISC घेतलो मी योगा इन्स्ट्रक्टर कोर्स. ते मी बेंगलोर युनिव्हर्सिटी SVSA युनिव्हर्सिटी म्हणून आहे बेंगलोरमध्ये. मग तिथून मी योगा इन्स्ट्रक्टर कोर्स कम्प्लीट करून घेतलो. त्यानंतर माझे जे फ्रेंड्स होते युनिव्हर्सिटी लेवल आपण नॅशनल लेवल खेळत होतो. म्हणजे नॅशनल लेवल स्पोर्ट्स योगा स्पोर्ट्स आता कन्सिडर झाले ना, आधी कन्सिडर नव्हता ते योगा स्पोर्ट्स म्हणून. मग तेव्हा आपण कधी स्पोर्ट्सला जाणार, योगाचे स्पोर्ट्स कंडक्ट करत होते. तेव्हा झाल्यानंतर जे आपलं एक फ्रेंड सर्कल होतं, मग त्यांनी सगळे तिथं आता सध्या वर्क करत आहेत. मग त्यांच्या थ्रू मला लिंक मिळाले. मग मी तिथे जाऊन तिथं जायला साध्य झाला.
0: पण जेव्हा तुला सुरुवातीला समजलं की आपल्याला चीन मधून ऑफर आले तेव्हा तरी म्हणजे प्राऊड फील करण्याचीच गोष्ट आहे. पण कुठंतरी एकीकडे एक भीती असते की आपण आपला देश सोडून बाहेरच्या देशात जातोय, अगदी नवीन असणार तिथं सगळं आपल्यासाठी, घरचे काय म्हणतील. मग असा सगळा एक्सपिरियन्स तुझ्या सोबत झाला?
1: मग कधी तिथलं मला लेटर, इन्व्हिटेशन लेटर म्हणून त्यांनी आधी पाठवतात. त्याच्यात सगळं मेन्शन असते की कधी यायचं आणि व्हिसा प्रोसेसला एक लेटर पाठवतात त्यांनी. मग ते लेटर आल्यानंतर मला की खुशच म्हणजे फील झाला, ते संतोष झाला. कारण मला दुसरं काही माहित नव्हतं, भीती नव्हती काय. तिथं गेल्यानंतर माझा एक्सपिरियन्स कसं असते ते माहित नव्हतं.
0: कारण मला सगळं डोक्यातच नाही,
1: ते काहीच डोक्यात नव्हतं. तिथून एक ऑफर आलंय हेच मला एक इम्पॉर्टंट असं प्राऊड फील होत होत. मग कारण नंतर कळालं की तिथं जाऊन काय काय मी डिफिकल्टी फेस केले.
0: गेल्यावर
1: कळालं.
0: अच्छा, मग तरी काय शेअर करशील तू तिथला अनुभव? म्हणजे काय झालं नेमकं तुझ्यासोबत? तिथं पोहोचलास तू, एअरपोर्टवर गेला असेल, सगळं काही नवीन तुझ्यासाठी आणि कोणी आपल्या इकडचं म्हणजे तुझ्यासोबत नव्हतं, तर कसा होता तो अनुभव तुझ्यासाठी?
1: तिथं गेल्यानंतर कसं असतं, मी बेळगाव म्हणजे डायरेक्ट फ्लाईट नसतात चायनाला. मग इथून बँकॉक किंवा मलेशिया हे दोन्ही म्हणजे दोन एअरपोर्ट मध्ये आपण चेंज करणार असतो. मग माझे फ्लाईट चेंज बँकॉकला. मग मी बेळगावचं बेंगलोर ते बँकॉक, मग बँकॉक मधून मग चायना. मग तिथं चायनाला जाऊपर्यंत मला काहीच म्हणजे असं घरची आठवण म्हणा, भीती म्हणा, काहीच नव्हतं. मग कधी मी चायनाला जाऊन उत्तर तिथं लँड झाल्यानंतर मग माझं ते वायफायच कनेक्ट नाही मोबाईलला. जे म्हणजे तिथं वायफाय कनेक्ट करायला OTP लागते, ते OTPच येईना मला. मग ते तिथलं लोक येऊन विचारणार, म्हणजे टॅक्सीचं वगैरे टॅक्सी असतात ना बाहेर, मग ते खा म्हणजे खूपच डिस्टर्ब झालं मला तिथं. अक्षरशः असं डोळ्यातनं पाणी यायला चालू झालं. मग नंतर मी तिथं हेल्प डेस्कला गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या सिम माझ्या मोबाईलमध्ये म्हणजे माझ्या मोबाईल वापर करून मग OTP घेऊन मग आमच्या बॉस सोबत कॉन्टॅक्ट करून मग आपल्याला त्यांनी लावून दिले तिथून एअरपोर्टमधून. तिथून गेल्यानंतर मी म्हणजे क्युमिंग म्हणतात मी जे होतो तिथं चायनामध्ये त्याचं नाव क्युमिंग आहे आणि मी वर्क करत होतो त्या प्रदेशचं नाव म्हणजे ते एक असं छोटंसं गावच आहे हुईज, त्याचं नाव हुईज आहे. मग तिथं पोहोचल्यानंतर पण मी म्हणजे पूर्ण डिस्टर्ब झालेलो. मेंटली फिजिकली सगळे डिस्टर्ब होतो, कारण तिथे गेल्यानंतर खूपच डिस्टर्ब झालो. आधी काय नव्हतोच मी, आधी
0: चांगलं
1: हॅपीच होतो, पूर्णच हॅपी होतो. मग तिथे गेल्यानंतर खूपच डिस्टर्ब झाल्यानंतर पूर्ण एक 15 दिवस तर मी परत यायलाच, तिथून परत येणारच असं घरी फोन करत होतो मी रोज दररोज. एक तास सोडले की घरालाच फोन करणार, मी इथं काय थांबत नाही, मी येणार म्हणून. कारण तिथल्या लोकांचं भाषा कळणार नाही आणि ते स्टॉप स्टिक्स युज करत असतात, ते काठी त्याच्यानं खात असतात ते लोक. मग ते मला खायला येत नव्हतं, मग त्यांच्यावर बोलायचं कसं कळणार नाही, काय तर पाहिजे असलं तर सांगता येत नव्हतं. कारण ते विचॅट ॲपच युज करायला पाहिजे, जे कम्युनिकेशन ॲप आहे विचॅट, आपण इंग्लिशमध्ये टाईप करायचं त्यांना चायनीजमध्ये जाते. मग
0: त्यांनी एव्हरी टाइम ते युज करायचं,
1: हा एव्हरी टाइम युज करायचं. मग त्यांनी चायनीजमध्ये टाईप करणार, मला इंग्लिशमध्ये येत होतं ते. मग असं एक एकदा म्हणजे क्लास झाल्यानंतर मी रडत बसत होतो क्लासमध्येच. मग तिथलं जे बॉस होते, कंपनीचे मालक जे आहेत, ते खूपच एवढं चांगलं ट्रीट केल्यामुळे स्वतः त्यांनी घास भरवलेत मला एक 15 दिवस तरी.
0: अच्छा.
1: तिथले लोक खूप चांगले आहेत, तरी पण बघायला गेले हे बॉर्डरवरचे जे आहे हे असणारच, पण ते आत आपण गेलो का नाही, ते खूप लोक खूप मायाळू आहेत आणि हेल्पिंग नेचर खूप आहे त्यांना.
0: ओके. मग तुझ्यासोबत तिथं म्हणजे इंडियन कोणीच नव्हतं की नंतर अशी ओळख झाली आणि इंडियन लोक म्हणा किंवा असे कोण भेटले तुला तिकडे?
1: नाही नाही, माझ्या सिटीमध्ये कोणी इंडियन्स नव्हते, मी माझ्या सिटीमध्ये एकटाच इंडियन होतो.
0: अच्छा.
1: आणि तिथे कोणी इंडियन नव्हते. दुसऱ्या सिटीमध्ये आहेत माझे फ्रेंड्स पण राहत होते, पण ते 400-500 किलोमीटर लांबीवर.
0: ओके. म्हणजे तुझ्यासाठी सगळंच तिथं नवीन होतं.
1: होय होय.
0: मग तिथं खाणं पिणं म्हणजे कशा टाइपचं मिळतं तिकडं, काय आहे नेमकं?
1: म्हणजे ऍक्च्युली तिथं 90% नॉन व्हेजच आणि 10% व्हेज. पण व्हेज खूपच खाते तिथे पण लोक. म्हणजे आता कोरोनाच्या टाइम मध्ये, कोरोनाच्या कधी चालू झालं ना टाइम, तेव्हा तिकडचे व्हिडिओ ते साप खातात, हे खातात, ते खातात, पण मी काय बघितलं नाही त्यांनी साप वगैरे खातेला, तर मी काय बघितलो नाही.
0: तो भाग वेगळाच असेल कदाचित,
1: तो भाग वेगळाच असेल, कारण आपल्याकडे पण आहेत. म्हणजे पूर्णच अनडेव्हलप्ड सिटी पण आहेत तिथं, पण तसे आहेत अनडेव्हलप्ड सिटी पण आहेत. मग तिथे ते लोक खात असेल, पण मी राहिलेल्या सिटीमध्ये मी काय बघितलेलं नाही. मग तिथे कसं असते, सकाळी त्यांनी 8 च्या आत ब्रेकफास्ट कम्प्लीट करून घेतात. ब्रेकफास्ट मध्ये काय तर एक तिक्त बन सारखं मिळतोय, त्याच्यात म्हणजे ते मीटच असतंय त्यांचं, मीठ पण असते आणि शाकाहारी पण असते,
0: नॉन व्हेज
1: पण असते. मग ते झाल्यानंतर करेक्ट 12 च्या आत त्यांचं जेवण होते. म्हणजे त्यांचं सिस्टम बघा कसं आहे, 12 च्या आत जेवण. मग जेवण झाल्यानंतर संध्याकाळी 6 च्या आत आणि परत जेवण. 6 च्या पुढे काहीच खात नाही त्यांनी तिथं. एक्झॅक्ट 7 ते 4 पर्यंत म्हणजे आपण मिड नाईट म्हणतो तेव्हा ते बार्बेक्यू असते तिथं, म्हणजे बाहेरचं फूड.
0: मग
1: तिथं पण रोस्टेड आहे सगळं, काही तेलातले नसते, काय नसते,
0: हेल्दी खाणं खातात.
1: हा, खूपच हेल्दी खाणं खातात. आमच्या कंट्रीला कम्पेअर केले तर पण खूपच हेल्दी फूड त्यांनी घेतात रोज.
0: मग तू ते कसं म्हणजे शिकलास, म्हणजे तुला ते कसं डायजेस्ट होत होतं, म्हणजे तेही त्रास झाला असेल ना अगदी नवीन खाणं आपलं सगळं?
1: म्हणजे मी म्हणजे तिथे गेल्यानंतर मी मीठ कडक आहे आपण गेलोच नाही आधीपासून. मग
0: व्हेजिटेरियन की नॉन व्हेज?
1: व्हेजिटेरियनच आहे. मग तिथे गेल्यानंतर आपण ते पोटॅटो मिळतात तिथे,
0: मग
1: हा बॉइल्ड नाही, रोस्टेडच, सगळे रोस्टेडच. पोटॅटो सगळे आपलं जे हे आहेत व्हेजिटेबल्स आहेत सगळे रोस्टेडच मिळणार तिथे. मग ते घेतो तू आणि जेवण मी स्वतःच बनवणार रूम मध्ये.
0: अच्छा.
1: सगळे 1 BHK रूम दिलेले मला, म्हणजे ते मीच बनवतो तो रोज.
0: मग तरी सुद्धा त्याला जे म्हणजे आपलं इंडियन खाणं बनवण्यासाठी सुद्धा तुला तेही म्हणजे शोधावं लागलं असेल की कुठं मिळतं ते सगळं साहित्य, की तू स्वतः सोबत काही घेऊन गेला होता?
1: मी स्वतः म्हणजे माझं इंटेक म्हणजे 30 kg कॅरेज असते, 30+8 असते. मग मी इथं जाताना घेऊनच गेलेलो, मला आयडिया नव्हतं की तिथे मिळते म्हणून. आणि माझे फ्रेंड्स पण सांगितलेले की तिथे मिळते आणि एक सिटीमध्ये मिळते आणि एक सिटीमध्ये मिळत नाही.
0: बरोबर ना.
1: मग मी टेन्शन नको म्हणून इथनच 30 kg सगळे घेऊन गेलो, कारण पूर्णच तांदूळ पासून राईस पासून सगळंच घेऊन गेलेलो. मग तिथे गेल्यानंतर फर्स्ट मग ते संपत आल्यानंतर मी आणि ऑनलाईनवर तिथे बुक करू शकतो, ऑनलाईन मध्ये पण मिळते तिथे.
0: पण कार्तिक मुळातच म्हणजे तिथे लोक एकदम स्ट्रॉंग, खाणं पिणं अगदी सगळं त्यांचं टाइम टू टाइम, आणि त्याच्यामध्ये तू योगा शिकवलास चीन मध्ये जाऊन. किती म्हणजे प्राऊड फील करणारी गोष्ट आहे की आपल्या चिकोडी सारख्या एखाद्या ठिकाणाहून एक मुलगा चीन मध्ये जाऊन योगा शिकवतो, म्हणजे खरंच ग्रेट आहे. मग ते क्लासेस तुझे कसे चालू होते आणि तिथल्या म्हणजे आधीपासूनच ते अगदी हेल्थ कॉन्शियस लोक तिकडे सगळे, त्यांच्यासोबत तुझा एक्सपिरियन्स कसा राहिला मग योगा शिकवण्याचा?
1: तिथं आता गेल्यानंतर मला काय वाटलं की हे लोक योगामध्ये खूपच असं एक्सपर्ट आहेत
0: हो ना,
1: असं वाटलेलं मला. कारण मी मोबाईल मध्ये बघत होतो आधी, स्ट्रेचिंग वगैरे लई छानच करतात आणि त्यांचं बॅक बेंडिंग म्हणा फ्रंट बेंडिंग म्हणा खूपच ते मोबाईलवर येत होतं.
0: फ्लेक्झिबल त्यांची,
1: अगदी फ्लेक्झिबल असं मोबाईल मध्ये बघून मला पण वाटलेलं की ते लोक खूप फ्लेक्झिबल आहेत आणि त्यांच्या पुढे आम्हीच काहीच नाही, मी तर काहीच नाही असं वाटलेलं मला. मग तिथं कधी गेलो मी, फर्स्ट क्लास कधी घेतलो, तेव्हा मला कळालं की हे जे लोक आहेत, हे व्हिडिओ बनवणारे जे लोक आहेत, हे सेपरेटच आहेत आणि हे क्लास लेणारे हे लोक सेपरेट आहेत. कारण माझ्या क्लासला जे येतात ते 2% 100% मध्ये 2% तेवढीच फ्लेक्झिबल. सगळी काही नसतात तिथलं फ्लेक्झिबल, सगळी नसतात. कारण ते नॉनव्हेजमुळे काय होते, त्यांचं बॉडी पूर्णच हार्ड झालेलं असतो. आणि बेंडिंग आणि फ्रंट आमच्यात योगामध्ये येतात बॅक बेंडिंग आणि फ्रंट बेंडिंग, आणि ते त्यांना कमी असतोय. स्प्लिटिंग छान करतात, लेग स्प्लिटिंग ते छान करतात. मग तिथं जाऊन ते लोक आपल्याकडचं जे आहे ते 100% एक्सपेक्ट करत असत. मग आपण पूर्ण शिकवावं त्यांना, आणि क्लासमध्ये 50 मेंबर्स असले तर सगळ्यांनी जाऊन आपण स्वतः हात लावून करायलाच पाहिजे त्यांना, त्यांच्यासोबत
0: पर्सनली
1: अटेन्शन द्यायला पाहिजे. नाही तर काय करतात, त्यांनी कम्प्लेट करत जातात, टीचर चांगला नाही बाबा असं सजेशन बॉक्समध्ये त्यांनी कम्प्लेट करत जातात. म्हणून आपण 100% त्यांच्या डेडिकेशन द्यायलाच पाहिजे त्यांना. म्हणजे शिकण्यासारखं आहे आपल्या भारतापेक्षा तिथं पण जाऊन कसं त्यांच्यासोबत इंटरॅक्ट कसं व्हायचं हे खूपच शिकण्यासारखं आहे. आणि जे ते लोक कसं आहेत, आपलं प्राणायामना ध्यान ह्याला सगळं इम्पॉर्टंट नाही तिथं, फक्त फिजिकली आसना जे म्हणतो योगा आसना
0: बरोबर,
1: फक्त त्यांना तेवढंच इम्पॉर्टंट.
0: अच्छा,
1: म्हणजे पूर्ण चायनामध्ये 90% तर मला वाटतंय की त्यांनी फक्त आसनला इम्पॉर्टंट देतात. जे लोक 10% पण आहेत त्यांनी इंडियामध्ये येऊन शिकून गेलेले पण आहेत, त्यांनी तेवढंच आपलं इंडियन कल्चर जे प्राणायाम म्हणतो आपण ध्यान म्हणतो ते सगळं फॉलो करतात.
0: मग तू जे क्लास घेत होतास ते कुठल्या एज ग्रुप साठी घेत होतास?
1: ते ओपन एज होत, ओपन एज म्हणजे स्टार्ट 25 टू अप टू 70 एज पर्यंत माझ्या क्लासमध्ये आलेले आहेत.
0: ओके, मग तू म्हणजे एकटाच ते मॅनेज करत होतास?
1: हा, एकटाच मॅनेज करत होतो. आधी स्टार्टिंगला काय होतं, मी गेल्यानंतर एक 15 दिवस मग ते तिथल्या कंपनीचे जे योगा इन्स्ट्रक्टर होते, मग ते चायनीजचे योगा इन्स्ट्रक्टर होते, ते येऊन मला मदत करत होते. मग नंतर मीच ऍडजस्ट करत होतो सगळं.
0: मग त्यांच्यासोबत कम्युनिकेशन
1: काहीच नाही, फक्त फिजिकल ऍक्शन. कम्युनिकेशन काहीच नसते. मग आधी स्टार्टिंग गेल्यानंतर 1-2 दिवस मी पण इंग्लिशमध्ये बोलायला चालू केलं. मग त्यांनी काय कळणारच नाही, मला वाटलं की ह्यांना इंग्लिश कळते, ते लोक
0: समजत नाही त्यांना,
1: काहीच समजत नाही, फक्त चायनीज सोडून काहीच बोलत नाही त्यांनी.
0: मग तुलाही आता चायनीज बोलता येतं?
1: थोडस येते मला, तरी मॅनेज करू शकतो.
0: अच्छा,
1: थोडं बोलू शकतो.
0: तर किती दिवस लागले तुला ती भाषा शिकायला?
1: मला काय तर 4 ते 5 महिने लागले.
0: आणि कशी शिकलास?
1: मी गुगल ट्रान्सलेटर ऍप युज करून शिकलो.
0: अरे वा, म्हणजे इंटरनेटचा खूपच फायदा झाला.
1: इंटरनेटचा खूपच फायदा झाला, गुगल ट्रान्सलेटर युज केलो आणि जे माझ्या बरोबर रोज कॉलिग्स होते तिथले, मग त्यांच्या बरोबरच मी तिथं कधी फ्री टाइम मिळतोय तेव्हा ह्याला काय म्हणजे पायाला काय म्हणतात, हाताला काय म्हणतात असं त्यांच्याकडून शिकून घेऊन ते सेंटेन्स मीच फॉर्म करत होतो.
0: ओके,
1: थोडं एफर्ट पण करायला पाहिजे. खूप चायनीज हे लँग्वेज आहे की खूपच टफ आहे.
0: म्हणजे तुझ्यासोबत तुझे कलिग्स वगैरे राहत होते ते तिथलेच होते?
1: हा, म्हणजे माझ्या जे मला सेपरेट रूम दिलेले तिथे कोणाला अलाउड नव्हते.
0: ओके,
1: म्हणजे फॉरेनर्स जे येतात त्यांना सेपरेटच 1 BHK रूम आपल्याला 1 BHK पूर्णच देत होते.
0: ओके,
1: मग राहायला माझ्यासोबत कोण नाही. एकदा कधी तर आपले जे कंपनीचे मालक बॉस आहेत त्यांनीच येऊन रोज व्हिजिट देणार, त्यांनी रोज व्हिजिट देत होते. मग तिथं राहायला कोणाला अलाउड नव्हते. जे कंपनीमध्येच आपण असं रूमच असते, आपल्याला योगा टीचरना सेपरेट रूम असते. मग उरलेला डान्स टीचर म्हणा आणि टायकॉन्डो कराटे जे एरोबिक्सचे असतात आणि जिमचे टीचर्स असतात त्यांना सगळे सेपरेट रूम असते आणि योगाला एक सेपरेट रूम असते.
0: म्हणजे हेल्थला घेऊन त्यांनी खूपच सिरियस आहे.
1: खूपच, म्हणजे काय म्हणतात की 101%.
0: बरोबर ना. मग कार्तिक, तुझे क्लासेसचा टायमिंग काय होत?
1: मग तिथले माझे क्लासेस आपण इंडियामध्ये कसं करतो, सकाळी 5-5 किंवा 4 म्हणा इथं आपण स्टार्ट करतो, पण तिथं तसं नाही. ते लोक उठतातच 8 7:30-8 ते उठतात, कारण खूपच थंडी असते. आता बघायला गेलं की -3-4 आता चालू आहे सध्या.
0: अच्छा,
1: म्हणजे माझ्या सिटीमध्ये स्नो चालू असते, थंडी चालू झाली की स्नो चालू असते तिथे. मग तिथला टाइम सकाळी 9:30 चालू, योगाचा टाइम 9:30-10:30. मग नंतर दुपारचे प्रायव्हेट क्लास होतात आणि संध्याकाळी 5 चालू.
0: म्हणजे तू ज्या कंपनीशी रिलेटेड होतास तिथले सकाळी आणि संध्याकाळी क्लासेस,
1: सकाळी आणि संध्याकाळी क्लासेस,
0: आणि तू पर्सनली बाहेर म्हणजे घेऊ शकत
1: नाही? बाहेर घ्यायचं नाही,
0: ओके,
1: कंपनीमध्येच घ्यायचं.
0: अच्छा, म्हणजे असे दोन्हीकडे तू मॅनेज करू शकत?
1: होय होय होय. आणि तिथे कसं असते, मी जे वर्क करत होतो ते फिटनेस कंपनी आहे, फिटनेस प्लस योगा.
0: बर.
1: आणि तिथे पण अजून पण कंपनीज आहेत, योगा कंपनीज, आणि त्याला प्युअर योगा बेस्ट म्हणतात. असं दोन कंपनी आहेत. म्हणजे माझ्या फिटनेसला असल्यामुळे तिथं टाइम थोडा लेट न चालू होणार. आणि जे योगा स्टुडिओज आहेत चायनामध्ये, योगा स्टुडिओ आहेत ना, तिथं करेक्ट 5 ते 4:30 क्लासेस स्टार्ट होतात सकाळी
0: सकाळी. मग जसं तू तिथलं शेड्यूल सांगितलंस की 8 आधी ब्रेकफास्ट करत होते ते, आणि दुपारी 12-1 दरम्यान त्यांचं लंच असायचं, आणि संध्याकाळी 6 आधी त्यांचं डिनर व्हायचा, हो ना, आणि त्याच्यानंतर मग ते लोक काय खात नव्हते, म्हणजे असं शेड्यूल त्यांचं ठरलेलं.
1: होय.
0: म्हणजे खूपच अभिमानाची गोष्ट आहे कार्तिक, की चीन सारख्या ठिकाणी, म्हणजे जिथं आधीच लोक एवढी फिट अँड फाईन आहेत आणि खूप फास्ट आहेत ते आपल्यापेक्षा, आणि अशा ठिकाणी जाऊन आपण योगा शिकून येणं 1 वर्ष, आणि ते आणखीनही कंटिन्यू झालं असतं मला वाटतं ते कोरोनामुळे थोडस राहिलं. मग कोरोनाची सुरुवात झाली त्यावेळी तू इकडे होतास की तिकडेच होतास?
1: नाही, मी कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर मी इंडियामध्येच होतो.
0: अच्छा.
1: मला मी आल्यानंतर कळालं की तिथे स्टार्ट झाले, कारण अजून भारतामध्ये ते न्यूज आलेले नव्हते.
0: मग
1: तिथल्या जे कॉन्टॅक्टमुळे, ते माझे स्टुडंट आहेत, बॉस आहेत, त्यांच्यामुळे कळलं की मला तिथे कोरोना स्टार्ट झाले. असं एक व्हायरस स्टार्ट झाले म्हणून कळालं होतं, पण हे कोरोनाच म्हणून माहित नव्हतं मला आधी स्टार्टिंगला. मग ते कधी स्प्रेड झालं चालू झालं, मग ते इथं पण ते संदेश इकडे पण यायला चालू झालं.
0: बरोबर ना. मग तिथलं टायमिंग आणि इथलं टायमिंग चेंज आहे?
1: हा होय, चेंज आहे. ते 2.5 तास पुढे आहे ते लोक.
0: चीन
1: 2.5 तास आमच्यापेक्षा 2.5 तास पुढे आहे.
0: तिथली लोक पण खूप टॅलेंटेड आहेत, म्हणजे सगळ्या गोष्टी डुप्लिकेट बनवतात ते.
1: म्हणजे हा, ह्याच्याबद्दल मी काय सांगू इच्छितो, म्हणजे डुप्लिकेट चायना म्हणजे काय, आपण समजतो की सगळं डुप्लिकेट आहे. मग ते आपण कितीला घेतो डुप्लिकेट सामान, इथे 10-20 रुपयाला आपण डुप्लिकेट घेतो, आणि घरला जाऊन गेले की ते बाद होते.
0: आणि यूज अँड थ्रो,
1: यूज अँड थ्रो. आणि तिथे ऍपल मोबाईल कुठे तयार होते? चायनामध्येच होते. ते असेंबल चायनामध्येच होते ऍपल.
0: बरोबर.
1: त्याचं प्राइस किती आहे? घ्यायला गेलं की 20-30 हजारच्या पुढेच आहे.
0: त्यांनी
1: 1 रुपयापासून इन्फिनिटी पर्यंत त्यांनी बनवतात. आपण कसं पैसे देतो तसं त्यांनी प्रोडक्ट पाठवतात. सगळ्या मी तिथं राहून आलोय, म्हणजे माहीत आहे तिथला, ते सांगत आहे एक्सपिरियन्स. तिथे 1 रुपयाचं पण सामान मिळतोय. आता माझं एक्झाम्पलच देतो तुम्हाला, योगा मॅट 50 रुपयाचा योगा मॅट पण मिळतोय, आणि 5 हजारचा योगा मॅट पण मिळतोय तिथं. तसं तुम्ही पैसे देतात तसं त्यांनी तुम्हाला क्वालिटीज देतात. मग त्यांचं बिझनेस माइंडच आहे, पण त्याप्रमाणे त्यांनी युज करत जातात एवढंच. आणि आम्हाला काय वाटतंय की चायनामधले लोक सगळं डुप्लिकेटच बनवतात, तसं नाही.
0: म्हणजे त्याला म्हणजे काय वॉरंटी वगैरे काही देत नाही, ते वापरायचं नाही असंच टाकून द्यायचं, आणि त्याप्रमाणे मग रेट आपण म्हणजे कमी असतात ते. आणि जे आपल्या भारतात तयार होतात त्याला म्हणजे वॉरंटी वगैरे असते, आणि त्याप्रमाणे ते रेट लावतात. पण बरेच जण आता म्हणजे पैशांचा विचार करून मग तेच साहित्य घेणं प्रिफर करतात. म्हणजे एकंदरीत तुझ्यासोबत सगळं चांगलं झालं?
1: हा, मी म्हणजे सगळं चांगलं, म्हणजे माझं आता एक्झाम्पल म्हणजे माझं मॅटच, मी तिथे जाऊन 5000चा मॅट घेतलं, 5000चा फक्त योगा करायला मॅट. मग तिथे 100 रुपयाला पण मिळतंय ते, कारण त्या घेतल्यानंतर ते 2 दिवसात असं तुटून जात सगळं.
0: बरोबर.
1: मग ते जास्त तिथं किती पैसे देईल तेवढं चांगलं क्वालिटी त्यांनी देतात. तुम्हाला अक्षरशः असं सांगतो मी, तिथं खूपच थंडी, थंडीमुळे मी काय झालो, मी इथून जे जॉकेट नेलेलो ते काहीच म्हणजे यूज झाले नाहीत, कारण तिथलं थंडी -2-3 काय तर तुम्हाला सांगितलं ना आता. मग तिथं गेल्यानंतर ते फर्स्ट सॅलरी, म्हणजे जे वर्कशॉप कंडक्ट करतो ना, ते सॅलरी मला ते म्हणतोय, सॅलरी म्हणत नाही त्याला, म्हणजे ते काय, आपण तिथे इन्व्हिटेशन दिल्यानंतर ते आपल्याला मंथली काय तर देत असतात. म्हणजे माझा अजून ते मंथली देतात असं, म्हणजे खर्चाला म्हणा किंवा पेमेंट वाईजच देत असतात त्यांनी. मग ते पेमेंट झालं माझं, झालेलं स्टार्टिंगला मंथ एंडला पेमेंट तिथं होतंय. मग पेमेंट झाल्यानंतर मी आता पेमेंट पण झालंय, एक जॉकेट घेऊया म्हणून मी गेलो. तिथं जे सेलमध्ये असतात त्यांनी स्टिकर लावत नाहीत. आपल्या इंडियामध्ये कसं 1 रुपये असं 50 रुपये 100 रुपये अमाऊंट लिहिलेले असतात जॅकेटवर, ते कपड्यावर म्हणा, पण तिथं त्यांनी लिहिलेलं नसतात. ते स्कॅनिंग करतात त्याच्यावरच त्यांना कळते की कम्प्युटरमध्ये त्यांना कळते हे कितीला आहे.
0: बरोबर.
1: मग मी एक जॉकेट चॉईस केलो, चांगलाच होता ते जॉकेट, जाऊन काउंटरवर दिलो, सगळं बिल केलेत 1600 RMB. त्या बिलचं किती? 1600 RMB. तिथं करन्सी आहे RMB किंवा N म्हणतात. तिथलं 1 RMB म्हणजे इथलं 10 रुपये. वन आरएमबी म्हणजे इथलं 10 रुपये. मी 1600 म्हणजे 1600 आरएमबीचं जॅकेट खरेदी केलं, ते किती झालं इंडियाला, इंडियाच्या करन्सी मध्ये 16,000 रुपीज. मग मी आता सगळं घेतलोय तिथलं कॅरीबॅग मध्ये पॅक केलोय. मला असं वाटलं की 16,000 आता मी कधीच लाईफ मध्ये एवढं कधीच कुठं खर्च केलेलं नाही, आणि त्या दिवशीच माझं सॅलरी झालेलं असतं ते बरं झालं, नाही तर मी तिथं ते लोक ओरडणार माझ्यावर.
0: पुढचं प्रोसिजर झालं.
1: होय होय होय. मग पुढचं प्रोसिजर त्यांनी काय काय, मग ते मी आता पण मी मला कधी आठवत आहे की नाही, मी एकटाच असतो बसून.
0: म्हणजे त्या गोष्टीचा आपल्याला अंदाजच असतो की प्राइस काय असेल, आणि ते इंडियन करन्सी आणि तिकडची करन्सी टोटली वेगळी, म्हणजे त्याचाही अभ्यास आपल्याला करावा लागतो जाण्यासाठी.
1: कारण तिथले कपडे वगैरे मला खूपच महाग मिळतात, आणि मी तिथं काय जे लास्ट जॅकेट घेतलो त्याच्या पुढे काय कपडे घेतले नाही.
0: मग तिथं कायमच थंडी असते, कसं वातावरण?
1: होय, कायमच थंडी असते. आता उन्हाळ्यात पण तिथं सकाळी थंडीच असते, सकाळी थोडं थंडच असते, मग ऊन पण खूप भरपूर असते ऊन, आणि पावसाळ्यात पण खूपच असते. तिथं बरोबर टाइम 4 मंथ थंडी, 4 महिने थंडी, 4 महिने उन्हाळा, 4 महिने
0: पावसाळा. पाऊस पण असतो?
1: पाऊस पण खूपच असतो.
0: म्हणजे
1: सगळं तिथं टाइम अनुसारच होते, कारण ते लोक असं झाड रोड साईडला म्हणा ट्रीज वगैरे खूपच त्यांनी प्लांट केलेत, झाड वगैरे खूपच भरपूर आहेत तिथं रोडला साईडला वगैरे, आणि स्वच्छता पण खूपच आहे. मी तिथं कधी गेलो ना, नवीन होतो ना तिथं, अजून 1-15 दिवस झालेले. मग ते लोक असं दर रविवारी त्यांचं जे रोड असतात ते पूर्ण क्लीन करून पाणीनं धुवत असतात, जे मशीन येते तिथं पूर्ण. मी काय आवाज आले काय आवाज आहे बघितलो खिडकीतून, ते सगळं पूर्ण रोड क्लीन करत होते त्यांनी, आणि झाडसनी जे झाडावर ते लिव्हजवर जे धूळ बसले असते सगळं क्लीन करत असतात पाणी मारून. मग एवढं ते स्वच्छता राखतात तिथे. मग 100 मीटर्सला एक डस्टबिन पण असतो तिथं, खाली काय टाकायचं नाही.
0: होय ना, लगेच फाईन लावतात.
1: हा, लगेच फाईन लावतात. आणि पार्किंग मध्ये जे पार्किंग सोड पण गाडी पण लावलो तिथं पण डायरेक्ट ते पोलीस येऊन स्टिकरच लावून जातात. ते स्टिकर मध्ये जीपीएस पण असते, कारण ते तुम्ही फाईन भरला नाही ते जीपीएस ट्रॅक पण होते.
0: ट्रॅक होते म्हणजे काय, आपण म्हणजे फसू शकत नाही,
1: काहीच फसू शकत नाही.
0: बरोबर. मग तिथल्या तिथं म्हणजे सिटी मध्ये वगैरे फिरण्यासाठी ट्रान्सपोर्टिंग वगैरे कसं होतं काय?
1: सेम
0: आपल्याकडे ऑटो वगैरे
1: आमच्यासारखं सेमच आहे, पण तिथं जास्त इलेक्ट्रिकल व्हेकल्स युज करतात. इलेक्ट्रिकल व्हेकल्स जास्त युज करतात, आणि रिक्षा वगैरे काही नाही तिथं. रिक्षा वगैरे काही नाही, सगळे जे कॅब असतात टॅक्सीच असतात, आणि बसची पण सेम आमच्यासारखं इंडियामध्ये कसं आहे तसं तिथं पण बसची व्यवस्था पण सगळ्या आहे.
0: म्हणजे सुरुवातीचे दिवस जरा तुझे कठीण गेले, आणि नंतर सगळं
1: इझी.
0: मग आपल्याकडे कसं, म्हणजे तू म्हटलास की क्लासेस स्टार्ट असताना म्हणजे जर लक्ष दिलं नाही तर ते लोक लगेच सजेशन बॉक्स मध्ये कंप्लेंट करू शकतात, म्हणजे एवढे ते कॉन्शियस होते. तर म्हणजे त्यांना असा रिझल्टही आपल्याला द्यावा लागत होता की कसं होतं?
1: रिझल्ट त्यांनी, होय, ते 100% शुअर रिझल्ट त्यांना पाहिजेच, कारण त्यांनी आता एवढं फीस देतात तिथे क्लासमध्ये, पण त्यांनी रिझल्ट पण ऍक्सेप्ट करणार आमच्याकडून. मग रिझल्ट नाही मिळाला तर थोडं नाराज होणार, पण आम्ही किती शिकवले त्यांना. आज एक आसन शिकवलो की ते त्यांनी आलं नाही म्हणून सोडत नाहीत, ते आज करणारच. त्यांनी रोज त्यांना टाइम देणारच, ते आसनला रोज त्यांनी टाइम देतच होते. आणि माझे जे 10% टीचिंग असलं तर त्यांचं 90% प्रॅक्टिस असतोय, म्हणून ते लोक आमच्यापेक्षा थोडं फोडं आहे असं मला वाटतंय.
0: बरोबर ना.
1: आणि आम्ही इथं कसं करतो, सर किती शिकवल्यात आपण तेवढंच करत असतो.
0: दुसऱ्या दिवशी क्लास मध्येच ते करायचं.
1: हा हा, आम्ही कसं करतो तो दुसऱ्या दिवशी क्लास मध्येच आपण करायचं, पण तिथं तसं नाही. आपण आज जे शिकवलंय त्यांनी उद्या पूर्ण 100% त्याच्यावर प्रॅक्टिस करत असतात.
0: बरोबर ना. म्हणजे ते येईपर्यंत सोडत
1: नाही. हा, येईपर्यंत सोडत नाही.
0: म्हणजे खूप असं हेल्थला घेऊन ते कॉन्शियस आहेत, आणि खूप नियम वगैरे पाळतात, म्हणजे चांगलं आहे सगळं. आणि तसं आपणही इकडे केलं पाहिजे.
1: आपण
0: आता थोडासा बदल दिसून येतोय, पण तरी अजून म्हणावा तेवढा नाहीये.
1: होय
0: होय ना.
1: आता आपले प्रधानमंत्री जे आहेत आता चालू केलेले आहेत, आता योगाला स्पोर्ट्स म्हणून पण त्यांनी कन्सिडर केलेलं आहेत, पण ते मला चुकीचं वाटतंय की असं ते योगा म्हणजे आपण कसं असायला पाहिजे. आता स्पोर्ट्स बघा, स्पोर्ट्समध्ये आपण काय करतो, एकदा रागवतो आणि एकदा चिडतो दुसऱ्यांच्यावर, पण योगा म्हणजे रागवणं आणि चिडणं नव्हं. पण योगा म्हणजे कसं आहे, हे सगळं वेगळंच आहे. आपण आसन पण म्हणतो, योगा आसनच वेगळं आणि योगाच वेगळं आहे. ह्याच्यात काही राग नसते, द्वेष नसते, काहीच नसते. आणि ते मला थोडंसं कुठंतर असं रॉंग झाले असं वाटतंय, कारण ते पण आता त्यांनी केलेलं रॉंग पण म्हणता येत नाही, कारण चांगलंच चांगली गोष्टच आहे. कारण अवेअरनेस तर आलंय सगळ्यांच्या मुलांच्या मध्ये, सगळ्या आपल्या मुलांच्या मध्ये म्हणा, आणि कोण कोण स्पोर्ट्समन आहेत त्यांच्या म्हणजे त्यांना अवेअरनेस तर आले की योगा स्पोर्ट्स असते, त्यासाठी तर आपण करायला पाहिजे. हे तर त्यांच्या पशी पोहोचवलं.
0: हा हा,
1: म्हणजे आपण योगा डे म्हणून सेलिब्रेट करतो, ते पण खूपच चांगली गोष्ट आहे. जे करत आहेत ते चांगलेच करत आहेत, योगा बद्दल चांगलेच.
0: पण कार्तिक योगा डे आपण सेलिब्रेट करतो मग तो तेवढ्या पुरताच मर्यादित असतो आणि नंतर इतर दिवशी आपण तो म्हणजे विसरतो, किंवा त्या दिवशी एक दिवस आपण जाऊन योगा करतो कुठेतरी. म्हणजे आपल्यासारखे असे इन्स्टिट्यूट वगैरे असतात तिथे एक दिवस सेलिब्रेशन असतं सकाळचं, म्हणजे June 21st योगा डे असतो आपला. आणि इतर दिवशी तेवढं योगाकडं म्हणजे जसं बघायला पाहिजे तसं नसतं. बाकीचं फिटनेस वगैरे म्हणजे एक्सरसाइज वगैरे करत असतात लोक, पण योगामध्ये थोडासा रिझल्ट कमी मिळतो म्हणून ती लोक त्याच्याकडे जास्त अट्रॅक्ट होत नाहीत असं म्हणजे बऱ्याच जणांचं मत आहे. तर तुला काय वाटतं याविषयी?
1: आता जे म्हटला तुम्ही, योगाचे रिझल्ट मिळत नाही, मिळतात, स्लो आहे पण परमनंट आहे. आमचे रिझल्ट जे आहेत ते स्लो आहेत पण परमनंट मिळतात. आणि जे आपण 21st जे योगा डे सेलिब्रेशन करतो, फक्त मी पण असं खूप बघितलं की एक दिवस करतात आणि दुसऱ्या दिवशी आणि झोपतात.
0: हो ना.
1: त्या दिवशी सकाळी सगळं तयार होऊन येतात आणि करतात, दुसऱ्या दिवशी आणि झोपून टाकतात. तसं आम्हाला नको आहे, कारण योगाचं जन्म जे आपल्या भारतामध्ये झालंय हे संस्कृती आहे. आपण रोजच्या टायमामध्ये हे योगाला एक तास काढूनच व्हायला पाहिजे, कारण आपल्या आता बघा बरेच जण खूप कॅन्सर म्हणा, बीपी पेशंट आहेत, हार्ट पेशंट आहेत, हे सगळं कशामुळे आणि बाहेरचं प्रदूषण ह्याच्यामुळे सगळं आपल्याला सिस्टम बिघडत आहे आपलं. मग ते आपण योगयुक्त आणि कन्नडामध्ये म्हणतात योगयुक्त रोगमुक्त म्हणून. योगा जर करत गेलो आपल्याला रोगच म्हणजे रोगापर्यंत आपण भेटू शकतच नाही,
0: रोगापासून
1: पण आपण दूर राहू शकतो. आणि योगा असा आहे की योगाचा अर्थ बेसिकली फक्त काय पाय फिरवायचं, हात फिरवायचं असं नाही. योगच कसं आहे आपल्याला संस्कृतमध्ये युज म्हणून म्हणतात त्याला. आणि आणि त्याचं मिनिंग पण आहे फ्लेक्झिबिलिटी म्हणा किंवा बेंड असं योग पण म्हणतात. फ्लेक्झिबिलिटी, योग, बेंड म्हणजे काय, फक्त आपल्या बॉडी फ्लेक्झिबिलिटी नव्हतं, आपण मनापासून पण फ्लेक्झिबल पाहिजे, देहापासून पण फ्लेक्झिबल पाहिजे. कारण आपण काय करत आहोत आता सर्कलमध्ये आपलं लाईफ पास करत आहोत, कारण सकाळी उठायचं, जे आपल्याला सकाळचे कार्यक्रम सगळा आवरून घ्यायचं, काम म्हणा ऑफिस, मग नंतर जेवण, परत आणि घरला यायचं, परत आणि झोपून टाकायचं, हे आपलं सर्कल झालेलं आहे. योग म्हणजे काय, ते सर्कल ब्रेक करायचं आपल्याला. सर्कल ब्रेक केलं की एक स्ट्रेट लाईन होत आहे, स्ट्रेट लाईनला आपलं हितून स्टार्ट केलो ते एंडला घेऊन जात यायचं आपल्याला. सर्कलमधून आपण स्ट्रेट लाईन ब्रेक करण्यासाठी आपल्याला लिमिटेशन्स म्हणा, आपल्याला जे एक सर्कल आहे आपल्या भवतीला एक सर्कल आहे ते ब्रेक करण्याला योग असं म्हणतात.
0: हा होता आजचा युवा शक्तीचा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण कार्तिक आप्पासाहेब मगदुम याला ऐकत होतो. त्याचं सध्या MSc इन योगा सुरू आहे आणि त्यानं चीनमध्ये 1 वर्ष राहून तिथल्या लोकांसाठी योगा शिकवलाय. 2018 ते 2019 या दरम्यान तो चीनमध्ये होता. तो मूळचा चिक्कोडी गावचा आहे आणि अभिमानाची गोष्ट ही आहे की चिक्कोडीसारख्या छोट्या गावचा असूनसुद्धा त्यानं चीनमध्ये राहून तिथल्या लोकांना योगा शिकवलं. तर आजचा एक भाग आपण ऐकलेला आहे आणि यापुढचा भाग मी तुम्हाला ऐकवेनच, पण आजचा भाग कसा होता मला जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईलच एका नवीन कार्यक्रमासोबत, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेळूधुनी 90.4 FM KLE कनसो. नमस्कार. KLE वेणुध्वनि 90.4 FM KLE गणसू पे आप ट्यून है और अभी हम सुनेंगे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज.
2: ज्यादा की लागत आएगी. कलकत्ता हाईकोर्ट में ऋतव्रत बनर्जी को असेंबली में अपोजिशन रहनुमा मुकर्रर करने के फैसले पर कोई उबूरी हुक्म देने से इनकार कर दिया है. हिमाचल प्रदेश के चंबा जिले में एक सड़क हादसे में एक ही गांव के 7 अफराद हलाक हो गए. और अमेरिका और ईरान के दरमियान एक मुफाहमतनामे पर अमल दरामद शुरू हो गया है, जिसकी वजह से अमन मुजाकरात की उम्मीदें पैदा हुई हैं. इसी के साथ खबरों का ये बुलेटिन खत्म हुआ.

गम्मत जम्मत या चित्रपटातलं विनोदी द्वंद्वगीत आता आम्ही सादर करीत आहोत. मराठी चित्रपटसृष्टीतील तरुण कल्पक दिग्दर्शक आणि उमदा नायक सचिन आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात हे गाणं आता आपण ऐकणार आहात, चोरीचा.

निरोगी शरीर आणि प्रसन्न मनासाठी योग हा सर्वोत्तम उपाय आहे. योगातून मिळणारी शांती ही जीवनातील खरी संपत्ती आहे आणि म्हणूनच जागतिक योग दिनानिमित्त केली वेणू धोनी घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक विशेष प्रोग्राम, जो असेल रोज सकाळी 9 वाजता आणि रिपीट ब्रॉडकास्ट असेल संध्याकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला अजिबात विसरू नका जागतिक योग दिनानिमित्त विशेष प्रोग्राम. ही आहे केली वेणू धोनी 90.4 FM ची प्रस्तुती.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: आरोग्य हीच खरी संपत्ती। आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी। आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज OPD सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत। ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध। अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची। फोन नंबर 9448141503 आणि 8123871607। निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या
3: केली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी चिक्कोडी। ऍडमिशन्स ओपन फॉर 2026-27। बी कोर्सेस अवेलेबल सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स। PG कोर्सेस अवेलेबल मास्टर्स ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन अँड मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन। द कॉलेज इज NBA accredited अँड हॅज बीन रेकग्नाइज्ड बाय विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ॲज अ मॉडेल इंजिनिअरिंग कॉलेज। करिअर अपॉर्च्युनिटीज 100% प्लेसमेंट असिस्टन्स विथ रिक्रुटमेंट सपोर्ट फ्रॉम मोर दॅन 50 कंपनीज including Infosys, Tata Group and Wipro. Special coaching is provided for UPSC, KPSC and GATE along with academic workshops. The campus offers 500 Mbps Wi-Fi, a well-equipped library and digital classrooms. Separate well-furnished hostel facilities are available for boys and girls. College bus facilities are available on more than 10 major surrounding routes. Admissions are conducted as per Government of Karnataka norms, CET code E167. For more information call 9483047799 or visit www.klecet.edu.in.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येथे जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, PhD. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000+ अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. NAAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleifarm.edu. केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर MS शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड K कोड E065. 2025-26 मध्ये 500+ अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज, 150+ अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50+ अधिक PhD धारक शिक्षक, अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि Wi-Fi सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, सिव्हिल, इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60+ अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.
1: ಸೋಯಾಬೀನ್ ಬೆಳೆಗೆ ಪೀಡೆ ಸಮೀಕ್ಷೆ ತಂಡ ಭೇಟಿ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ವಿವಿಧ ತಾಲೂಕಿನ ಕೆಲವು ಗ್ರಾಮಗಳಲ್ಲಿ ಮುಂಗಾರು ಹಂಗಾಮಿಗೆ ಸೋಯಾ ಅವರೆ ಸುಮಾರು 45,000 ಹೆಕ್ಟೇರ್ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಬಿತ್ತನೆ ಆಗಿದ್ದು ಈಗಾಗಲೇ ಸುಮಾರು 15-20 ದಿನಗಳ ಬೆಳೆ ಆಗಿದ್ದು ತಾಲೂಕಿನ ಕೆಲವು ಗ್ರಾಮಗಳಲ್ಲಿ ಜಂಟಿ ಕೃಷಿ ನಿರ್ದೇಶಕರು ಬೆಳಗಾವಿ HD ಕೋಳೇಕರ್, ಉಪ ಕೃಷಿ ನಿರ್ದೇಶಕರು ಬೆಳಗಾವಿ ಸಲೀಂ ಸಂಗತ್ರಾಸ್, ಕೃಷಿ ವಿಜ್ಞಾನ ಕೇಂದ್ರ ಮತಿಕೊಪ್ಪ ವಿಜ್ಞಾನಿ SS ಹಿರೇಮಠ್, ಸಹಾಯಕ ಕೃಷಿ ನಿರ್ದೇಶಕರು ವಿಷಯ ತಜ್ಞ CI ಹೂಗಾರ್, ಸಹಾಯಕ ಕೃಷಿ ನಿರ್ದೇಶಕರು ಬೆಳಗಾವಿ ಮಂಗಳಾಯಸ್ ಬಿರಾದಾರ್ ಮತ್ತು ಕೃಷಿ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಒಳಗೊಂಡ ಸಮೀಕ್ಷಣಾ ತಂಡವು ಭೇಟಿ ನೀಡಿ ಪೀಡೆ ಸಂರಕ್ಷಣೆ ಕೈಗೊಂಡಿತು. ಸೋಯಾ ಅವರೆಯಲ್ಲಿ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಕಾಂಡ ಕೊರಕ ಮತ್ತು ಹಸಿರುಕಾಯಿ ಕೊರಕ, ಹೆಲಿಕೋವರ್ಪ ಕೀಟಬಾಧೆ ಕಂಡು ಬಂದಿದ್ದು, ಇದನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಲು ಮುಂಜಾಗ್ರತಾ ಕ್ರಮವಾಗಿ ರೈತ ಬಾಂಧವರು ಕೂಡಲೇ ಈ ಕೆಳಕಂಡ ಕ್ರಮಗಳನ್ನು ಅನುಸರಿಸಿ ಬೆಳೆ ರಕ್ಷಣೆಗೆ ಮುಂದಾಗುವಂತೆ ಕೋರಿದೆ. ಹಸಿರುಕಾಯಿ ಕೊರಕ, ಹೆಲಿಕೋವರ್ಪ ಕೀಟದ ಹತೋಟಿಗಾಗಿ ಕ್ಲೋರಾಂಟ್ರಿ ನಿಲಿಪ್ರೋಲ್ 18.5, SSC 0.3 ಮಿಲಿಲೀಟರ್ ಮತ್ತು 13:045 ನೀರಿನಲ್ಲಿ ಕರಗುವ ರಸಗೊಬ್ಬರವನ್ನು 5 ಗ್ರಾಂ ಪ್ರತಿ ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಪಡಿಸಬೇಕು. ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 5-8 ಹೆಲಿಲ್ಯೂರ್ ಮೋಹಕ ಬಲೆಗಳನ್ನು ಕೀಟದ ಹತೋಟಿಗೆ ಬಳಸುವುದು. ಕಾಂಡಕೊರಕದ ಹತೋಟಿಗೆ ಥಿಯಾಮೆಥಾಕ್ಸಮ್ 12.6 ಮತ್ತು ಲ್ಯಾಂಡಾ ಸಯೋತ್ರಿನ್ 9.5 1 ಮಿಲಿ ಪ್ರತಿ ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಪಡಣೆ ಮಾಡಬೇಕು. ಸ್ಕಿರೋಶಿಯಂ ಕಾಂಡಕೊಳೆ ರೋಗ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಕಂಡು ಬಂದದ್ದು. ಕಾರ್ಬಾಕ್ಸಿನ್ 37.5 ಮತ್ತು ಥೈರಾಮ್ 37.5 ವಿಟಾವ್ಯಾಕ್ಸ್ ಪೌಡರ್ 2 ಗ್ರಾಂ ಪ್ರತಿ ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಬೆರೆಸಿ ರೋಗ ಕಂಡು ಬಂದ ಗಿಡದ ಸುತ್ತಲಿನ ನೆಲವನ್ನು ಔಷಧಿಯಿಂದ ಒದ್ದೆ ಮಾಡಬೇಕು. ಸಿಂಪಡಣೆ ಮಾಡುವಾಗ ಎಕರೆಗೆ ಕನಿಷ್ಠ 10-12 ಸ್ಪ್ರೇ ಪಂಪ್ ದ್ರಾವಣವನ್ನು ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಉಪಯೋಗಿಸಲು ಸೂಚಿಸಲಾಗಿದೆ. ಹಾಗೂ ಔಷಧಿ ಸಿಂಪಡಣೆ ಮಾಡುವಾಗ ರೈತರು ದಯವಿಟ್ಟು ಸೂಕ್ತ ಸುರಕ್ಷಾ ಕ್ರಮಗಳನ್ನು ಅನುಸರಿಸುವುದು ಕೈಗೊಳ್ಳಬಾರದೆಂದು ಹಾಗೂ ಗಾಳಿಯ ವಿರುದ್ಧ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಸಿಂಪಡಣೆ ಕೈಗೊಳ್ಳಬಾರದೆಂದು ಈ ಮೂಲಕ ಕೋರಲಾಗಿದೆ. ಬೆಳೆಗಳಲ್ಲಿ ಕಳೆ ನಿಯಂತ್ರಣ ಮತ್ತು ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ಸೂಕ್ತ ಸಮಯದಲ್ಲಿ ಎಡೆಕುಂಟೆ ಕಾರ್ಯ ಕೈಗೊಳ್ಳುವುದು ಮತ್ತು ಸಾಧ್ಯವಾದಲ್ಲಿ ಬೆಳೆ ಒಣಗದಂತೆ ರಕ್ಷಿಸಲು ರಕ್ಷಣಾತ್ಮಕ ನೀರಾವರಿ ಒದಗಿಸಲು ತಿಳಿಸಲಾಗಿದೆ. ಪ್ರಕಟಣೆ ಜಂಟಿ ಕೃಷಿ ನಿರ್ದೇಶಕರು ಬೆಳಗಾವಿ ಮತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ್ಲ ತಾಲೂಕಿನ ಸಹಾಯಕ ಕೃಷಿ ನಿರ್ದೇಶಕರು.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचा रोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. बेळगाव मधील केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. निरोगी शरीर आणि प्रसन्न मनासाठी योग हा सर्वोत्तम उपाय आहे. योगातून मिळणारी शांती ही जीवनातील खरी संपत्ती आहे आणि म्हणूनच जागतिक योग दिनानिमित्त केली वेणुधोनी घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक विशेष प्रोग्राम, जो असेल रोज सकाळी 9 वाजता आणि रिपीट ब्रॉडकास्ट असेल संध्याकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला अजिबात विसरू नका जागतिक योग दिनानिमित्त विशेष प्रोग्राम. ही आहे केली वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते। केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे। उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे BPharm, PharmD, MPharm, PhD। फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी। महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा। NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य। अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702। वेबसाइट आहे www.kleparm.edu।
2: चिकोडिया KLE कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी KLECET 2026-27 ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭ। BE ಕೋರ್ಸ್ಗಳು ಸಿವಿಲ್, ಮೆಕ್ಯಾನಿಕಲ್, ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ಅಂಡ್ ಕಮ್ಯುನಿಕೇಶನ್, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸೈನ್ಸ್ ಮತ್ತು ಆರ್ಟಿಫಿಷಿಯಲ್ ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್ ಹಾಗೂ ಡೇಟಾ ಸೈನ್ಸ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಲಭ್ಯ। PG ಕೋರ್ಸ್ಗಳು MBA ಮಾಸ್ಟರ್ ಆಫ್ ಬಿಸ್ನೆಸ್ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಮತ್ತು MCA ಮಾಸ್ಟರ್ ಆಫ್ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಪದವಿಗಳು ಲಭ್ಯ। MBA ಮಾನ್ಯತೆ ಪಡೆದಿದ್ದು VTU ಮಾಡೆಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಕಾಲೇಜ್ ಎಂದು ಗುರುತಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ। ಉದ್ಯೋಗಾವಕಾಶ 100% ಪ್ಲೇಸ್ಮೆಂಟ್ ನೆರವು ಮತ್ತು ಇನ್ಫೋಸಿಸ್, ಟಾಟಾ, ವಿಪ್ರೋದಂತಹ 50 ಹೆಚ್ಚು ಕಂಪನಿಗಳಿಂದ ನೇಮಕಾತಿ। UPSC, KPSC, ಗೇಟ್ ಮತ್ತು ಶೈಕ್ಷಣಿಕ ಕಾರಾಗಾರಗಳಿಗೆ ವಿಶೇಷ ತರಬೇತಿ ನೀಡಲಾಗುತ್ತಿದೆ। ಕಂಪ್ಲೀಟ್ ವೈಫೈ ಕ್ಯಾಂಪಸ್, ಸುಸಜ್ಜಿತ ಗ್ರಂಥಾಲಯ ಮತ್ತು ಡಿಜಿಟಲ್ ತರಗತಿಗಳಿವೆ। ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕವಾದ ಸುಸಜ್ಜಿತ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ। ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ 10 ಪ್ರಮುಖ ಮಾರ್ಗಗಳಲ್ಲಿ ಕಾಲೇಜ್ ಬಸ್ತು ಸೌಲಭ್ಯವಿದೆ। ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ನಿಯಮಗಳ ಅನ್ವಯ ಪ್ರವೇಶಾತಿ ನಡೆಯುತ್ತಿದೆ। CET ಕೋಡ್ E167। ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 9483047799 ಅಥವಾ www.kleCET.edu.in ಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ।

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान,

0: KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: KLE Pharmacy College Belgaum शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 हून अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3000 हून अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleparm.edu.
2: KLE Technological University Belagavi. Admissions open for 2026-27. Dr. M.S. Sheshgiri Campus Belagavi. KCET code E036. More than 500 placement offers were received in 2025-26. Students secured a highest annual package of up to 16 lakh per annum. The university has 150 plus experienced faculty members and 50 plus doctoral degree holders. Well-equipped learning factory, tinkering lab and Wi-Fi enabled hostel facilities are available. UG courses, biomedical engineering, chemical engineering, civil engineering, computer science and engineering, AI, electronics and communication engineering, electrical and electronics engineering, mechanical engineering, BCA, PG courses, MCA, MBA and M.Tech in structural engineering, civil. 60 plus companies including Infosys, Juniper Networks, HPE, Federal Bank and Bosch visit the campus for recruitment. For more information, call 0831-244-0322 or visit www.kletech.ac.in.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।